अमृत बोलै सदा मुख वैणी, अमृत वेखै परखै सदा नैणी, अमृत कथा कहै सदा दिन राती, अवरां आख सुनावणिया, अमृत रंग रत्ता लिवलाई, अमृत गुरु

आपे शब्द गुर मन वसाई, शब्दे उपजै अमृत बाणी, गुरमुख आख सुनावणिया, आपे करता आपे भुगता,

मन तन पावणिया तू मेरा पर्वत तू मेरा ओला तुम संग लवै ना लावणिया रहाव तेरा कीता जिस लागै मीठा घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा थान थनंतर तू है इको एक वरतावणिया सगल मनोरथ तू देवन हारा भगती भाए भरे पंड

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआररी महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

निरपव जपै सगल भव मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाही दुख नाम जपत मन होवत सुख चिंता जाए मिटै अहंकार तिस जान

हृदय है, जिन हर बसिया मन माहे, हर दर गहती मुख उज्जले, तिनको सब देखन जाहे, जिन निरपव नाम त्याया, तिनको भव कोई नाहे, हर उत्तम तिनी सरेविया, जिनको धुर लिखिया आहे, ते हर दर्ग है पैनाई है, जिन हर बुठा मन माहे, वे आप तरे सब कटंब सियो, तिन पिछे सब जगत छडाहे, जन नानक को हर मेल जन, तिन वेख वेख हम जिवाहे, महला चौथा सा धरती पई हरियावली जित।

नानक साच समावै सोई, आसा महला तीजा, भगत रत्ता जन सहज सपाई, गुर कै भै साचै साच समाई, बिन गुर पूरे भगत न होए, मन मुखरुने अपनी पत खोए, मेरे मन हर जप सदा त्याए, सदा आनंद

माते मन सदा आनंद आन रसा मह व्यापै चिंद हर रस पीवै अलमस्त मतवारा आन रस

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ। राख राख सरन प्रभ अपनी

नाम साध संग मन सोवत जागे तब प्रभ नानक मीठे लागे आसा महला पंजवा एको एकी नैन निहारो सदा सदा हर नाम समा

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मिले प्यारी तिस कै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना तुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

तस्य सोहे श्रेष्ठ जिन साजी सबना साहिब एक भया सेवत रहे चित जिन का लागा आया तिनका सफल भया मन काहे भूले मूड मना।

पाहे परे मरदार, ज्ञानी नचह वाजे वावह, रूप करह सिंगार, ऊचे कूकह वादा गावह, जोदा का विचार, मूर्ख पंडित हिकमत हुज्जत